नमस्वं अकाले नमस्वं कृपाले नमस्तं अरूपे नमस्तं अनूपे नमस्तं अभेखे नमस्तं अलेखे नमस्तं अकाये नमस्तं अजाये नमस्तं अगंजे नमस्तं अभंजे नमस्तं अनामे नमस्तं अठामे नमस्तं अकर्मं नमस्तं अधर्मं नमस्तं अनामं नमस्तं अधामं नमस्तं अजीते नमस्तं अभीते नमस्तं अबाहे नमस्तं अढाहे नमस्तं अनीले नमस्तं अनादे नमस्तं अछेदे नमस्तं

नमस्तंग भूते नमस्तंग जूपे नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्भर्मे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्भेषे नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे नमस्तंग निर्धाते नमस्तंग निर्घाते नमस्तंग निर्धूते नमस्तंग भूते नमस्तंग अलोके नमस्तंग अशोके नमस्तंग निर्तापे नमस्तंग अथापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निधाने नमस्तंग अगाहे नमस्तंग अबाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग असर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग अरंगे नमस्तंग अभंगे नमस्तंग अगम्य नमस्त सत्रम्य नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते नमस्तंग अमजबे नमस्त सत अजबे अदेशंग अदेशे नमस्तंग अभेसे नमस्तंग निधामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वद्याले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्त सत देवे नमस्तंग अभेवे नमस्तंग अजन्मे नमस्तंग सुवनमे नमो सर्वगौने नमो सर्वभावने नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो काल काले नमस्त सत्याले नमस्तंग अबरने नमस्तंग अमरने नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्वधंदे नमो सत अबंदे नमस्तंग निरसाके नमस्तंग निर्बाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्त सतरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसोखं नमो सर्व

छंद नमो सर्व माने समस्ती निधाने नमो देव देवे अभेखी अभेवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व भौणे।

माने समस्ती निधाने नमस्पंग निर्नाथे नमस्पंग प्रमाथे नमस्पंग अगंजे नमस्पंग अभंजे नमस्पंग अकाले नमस्पंग अपाले नमो सर्वदेशे नमो